माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची, नवराई माझी नवसाची।